0: सरकार स्वास्थ्य कार्यालय और किया जाए अभी इस प्रकार ही साधित
1: ಜಡಿಪಟ್ಟಿ ಉದ್ಯೋಗ ಕ್ಯಾಸ್ಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್